जले चानले पर्वते शत्रुमध्ये अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि गते।

0: So you can walk barefoot.
1: Takže můžete chodit bosky.
0: Get energy from this, especially this spot.
1: A získat energii zvlášť tady z toho místa.
0: That's it. So you are completely recharged.
1: Čili jste znovu plně nabití.
0: And then it comes some spiritual energy.
1: A pak přichází duchovní energie.
2: Sadguru Dev ki jai, Devadi Dev Deveshwar Mahadev ki jai, Deep Narayana Bhagavan ki jai, Sadguru Madhavananji Bhagavan ki jai, Vishwapurajya Paramhansa Swami Shri Maheshwarananji Sadguru Dev ki jai. Guru ji ke janm divas ke upalaksh mein aur aaj Bhagavan Krishna ke janm dev ke upalaksh mein.
3: Behalf of Gurudev's birthday and also Janmashtami for Lord Krishna's birthday.
1: Slavíme Gurujiho narozeniny a zároveň Janmashtami narozeniny pána Krishny.
2: Guruji ki ayu evam arogyata ke liye.
3: Gurudev's long life and health.
1: Přejeme Gurudevovi dlouhý život a zdraví.
2: Aaj Bhagwan Shiv ka Rudra Abhishek.
3: Today Lord Shiva's Rudra Abhishekam.
1: Dnes je pána Šivy Rudra Abhisheka.
2: Mahamrityunjay Jap ka anushtan.
3: Mahamrityunjay Jap anushtan. Everybody did it in their classes. We done it.
1: A byla Mahamrityu mantra anushtana. Všichni jsme se věnovali opakování mantry.
2: Aur sabhi avait sthapit devtaon ka pratakkalin षोडश उपचार से पूजा संपन्न की गई.
3: All the god and goddess, Pandit ji did puja for invite all the god and god, and Pandit ji did puja this morning.
1: A Pandit ji dnes ráno udělal půjdu, ve které pozval všechny bohy a bohyně.
2: और आज गुरुदेव के जन्म दिवस के उपलक्ष में उनके चरणों की पूजा आप सभी के साथ में मैं मंत्रों के माध्यम से करना चाहूंगा.
3: Today we all do together with Pandit ji by our heart. Pandit ji will perform puja charan sparsh for Gurudev on behalf of his birthday and behalf of everyone of us.
1: Dnes tedy Pandit ji provede puju, ale my všichni ho budeme provázet v našich srdcích a bude to puja k narozeninám mistra.
2: Kyunki sanskrit mein ek shlok ke madhyam se kaha gaya hai, dhyanamulam gurur murti, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मोक्ष मूलम गुरु कृपा. ध्यान के योग्य सदा सर्वदा गुरु के चरण हैं.
3: इन संस्कृत वी ऑल एवरीडे उच्चारण दिस मंत्राज एंड यू मे बी नो ऑल द मीनिंग्स बट एवरीथिंग इज इन गुरुज फीट लाइक गुरु चरण वंदना इज फॉर एवरीथिंग इन द संस्कृत लाइक वी ऑल सेज गुरु मूर्ति.
1: Každý den opakujeme v modlitbě mantru, kterou vy všichni znáte, znáte i její význam. Zpíváme, že všechno je u gurových nohou.
2: Gurudev ki kripa moksha ke saman hoti hai. Aap sabhi bhagyashali hain aur main bhi apne aap ko bahut hi bhagyashali samajhta hu ki Gurudev ne yahan aane ka mujhe avsar pradan kiya aur is punya bhumi ke upar aapke saath mein aaj Gurudev ka janm divas. बहुत ही सुंदर आयोजन आप सबने रखा है, इसके लिए आप सभी का हृदय से सधन्यवाद है.
3: गुरुज ब्लेसिंग इज फॉर एवरीवन लाइक लिबरेशन इन योर लाइफ मोक्षा यू गेट मोक्षा फ्रॉम गुरुज ब्लेसिंग एंड पंडित जी आल्सो थैंकफुल टू द गुरुजी हु इनवाइटेड हिम हियर एंड ही इज विद यू विद ऑफ अस ऑल एंड आल्सो आई हैव ब्लेसिंग फ्रॉम गुरुजी टू बिकॉज आई केम ऑन हिज बर्थडे आई प्लान माय trip according to his birthday. I wanted to celebrate with you all and we all of us are very thankful to Gurudev and joining us, you know, thanks to all you of you.
1: A Gurujiho požehnání je v podstatě osvobozující a získáváme tím mokšu a tak Pandiji je rád, že tady může ten den být a překladatelka říká, že taky je velmi ráda, že tady ten den může být a že se zařídila let tak, aby mohla oslavit Gurujiho narozeniny společně s námi.